0: यमिस्थिरांग दे थोना खाइजो दालदे ओखाइ छामन गिनो
1: बाबा यान दाखबा छानिरांग दे नाखना दे नमजावा नादि छिगबा छानिरांग खोदि दोनथोंना सानांजोबबा
0: नाजुक दों नामाय खमासिया आं खुसुक छाना स्कारंग खो छाना मन नादि पत आङा छाइगिनबा अनथांनि छाना स्का खो छुसोगत ना मन नाङा खोना उइजामा
1: अम्बा दाव थाफ्रेति मुंग जामानो ना छाजोगो दे नाङि बेनि नामगिनि ना सागानिङाबा मुदुम छिगबा आरो खारि नांथोतगबा छानिरांग खो वाटबोहा नाङि बेनि नामगिनि नामा छानि मेसु समजाकरां खो छाबोहा
2: याखौ कमिशनरेट अफ फुड सेफ्टी मेघालय शिलंनि गता उयातिङा
1: Oi ruga maine sa narawa dut khunta kinis khaya
2: plus f chin ko ninga chimoi
1: ye plus f ni gumun on ti sa thangat naman genma
0: nama siama jin salon a chani rang ko chaun bn ko lakat kepa mang rakat kepa aro chuong pa vitamin rang dong jaon mandeni chanchiani ko bulgriata aro bn bimang ko manu mata uni gumun sa chani rang ko brion plus f chin nang pa ko sa brebo uno vitamin aro iron gnang bn bimang ko mang rakat na aro an sing baljoke rakhina gata chani bostu rang ko brion plus f ni chin gnang pa ko sa brebo yako commissionerate of food safety meghalaya shillong ni gata uyati
3: dauna simangna serial bimarakni rengba gitrangko kna tangskagen aro gitrangarong aha nokwa wanbia ronga pokpek rengreng aro orpeng ya gitrangko na simang jol jol da oknang skanagata manangen